विचार गावे को विद्या विकम विचार गावे को साज करे तन खेहे गावे को जी ले फिर देहे गावे को जपे दिसे दूर गावे को वेखे हादरा हदूर कथना कथी न आवा तोट कथ कथ कथी कोटी कोट कोट देंदा दे लेंदे थक पाहे जुगा जुगंतर खाही खाहे हुक्मी हुक्म चलाए राह नानक बिगसै बिप्रवाह साचा साहिब साह चलाए पाख्या पाहु अपार।

वर्ण जात्रपात नहन जहे रूप रंगा रेह भेख कऊ कह ना सकद केहे। अचल मूर्त अनुभव प्रकाश अमितोज कहिजै कोट इंद्र इंद्रान शाह शहान गणिजै। त्रिभवन महीब सुर नर असुर नेत नेत बंधन कहत त्वै सर्वनाम कथय गमन कर्म नाम वर्णत सुमत भुजंग प्रयात छंद। नमस्तवंग अकाले नमस्तवंग कृपाले नमस्तंग रूपे नमस्तंग रूपे नमस्तंग अपेखे नमस्तंग लेखे नमस्तंग अकाये नमस्तंग जाये नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे नमस्तंग नामे नमस्तंग ठामे नमस्तंग कर्मंग नमस्तंग धर्मंग नमस्तंग नामंग नमस्तंग तामंग नमस्तंग जीते नमस्तंग भीते नमस्तंग बाहे नमस्तंग टाहे नमस्तंग नीले नमस्तंग नादे नमस्तंग शेदे नमस्तंग गादे नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे नमस्तंग उदारे नमस्तंग पारे नमस्तंग सुएक नमस्तंग नेक नमस्तंग भूते नमस्तंग जुपे नमस्तंदर कर्मे नमस्तंदर परमे नमस्तंदर देशे नमस्तंदर भेसे नमस्तंदर नामे नमस्तंदर कामे नमस्तंदर ताते नमस्तंदर काते नमस्तंदर दूते नमस्तंग भूते नमस्तंग लोके नमस्तंग शोके नमस्तंदर थापे नमस्तंग थापे नमस्तंग त्रभाने नमस्तंग निधाने नमस्तंग अगाहे नमस्तंग बाहे नमस्तंदर भृगे नमस्तंग सर्गे नमस्तंग प्रभुगे नमस्तंग सुजोगे नमस्तंग रंगे नमस्तंग पंगे नमस्तंग गम्मे नमस्त सरमे नमस्तंग जलाश्रे नमस्तंग राश्रे नमस्तंग जाते नमस्तंग पाते नमस्तंग अमजबे नमस्तत अजबे अदेशंग देशे नमस्तंग पेशे नमस्तंग दरता मे नमस्तंग दरबामे नमो सर्व काले नमो सर्व दयाले नमो सर्व रूपे नमो सर्व भूपे नमो सर्व खापे नमो सर्व थापे नमो सर्व काले नमो सर्व पाले नमस्त देव नमस्तंग अभेवाय नमस्तंग अजन्मे नमस्तंग सुबनमे नमो सर्व गौणे नमो सर्व पौने नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे नमो काल काले नमस्त दयाले नमस्तंग अभरणे नमस्तंग अमरणे नमस्तंग जरारंग नमस्तंग रसारंग नमो सर्व धंदे नमो सत बंदे नमस्तंग दरसाके नमस्तंग दरभाके नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे नमस्तंग अनंते नमस्तंग महंते नमस्तस्तरागे नमस्तंग सुहागे नमो सर्व सोखिंग नमो सर्व सोखंग नमो सर्व पोखंग नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्वदयाले नमो सर्वपाले चाचरी शांत त्वा प्रसाद। अरूप है अनूप है अजू है अपू है अलेख है अपेख है अनाम है अकाम है अते है अपे है अजीत है अपीत है त्रमान है निधान है दर्वर्ग है असर्ग है अनिल है अनाद है अजय है अजाद है अजन्म है अवर्ण है अभूत है अपर्ण है अगंज है अपंज है अचूज है अचंज है अमीक है अरिभीक है अतंध है अबंध है निर्भूज है असूज है अकाल है अकाल है अजाल है अला है अजा है अनंत है महंत है अलीक है नैर शरीक है निर्लम्ब है असम है अगम है अजम है अभूत है अशूत है अलोक है अशोक है अकर्म है अपरमय अकर्म है अपरमय अजीत है अपीत है अबाह है अगाह है अमान है निधान है अनेक है फिर एक है। भुजंग प्रयात छंद नमो सर्वमाने समस्ति निधाने नमो देव देवे अपेखी अभेभे नमो काल काले नमो सर्वपाले नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे अनंगी अनाथ इंद्र संगी परमाते नमो भान भाने नमो मान भाने नमो चंद्र चंद्रे नमो भान भाने नमो गीत गीते नमो तान ताने नमो नृत्य नृत्य नमो नाद नादे नमो बान भाने नमो बाद बादे अनंगी रामे समस्ति स्वरूपे प्रभंगी परमाते समस्ति विभूते कलंकं विनादे कलंकी स्वरूपे नमो राज राजे सुंग परम रूपे नमो जोग जोगे सुनु परम सिद्धे नमो राज राजे सुंग परम वृदे नमो शस्त्र पाने नमो अस्त्र माने परम गात नमो परम ज्ञाता नमो लोक माता अपेखीय परमी अभोगी भुगते नमो जो जो गे सुंग परम जुगते नमो नित नारायण क्रूर कर में नमो प्रेत अप्रेत देव सुतर्मे नमो रुघर्ता नमो राग रूपे नमो शाह शाहंग नमो पुपुपे नमो दान दाने नमो मान माने नमो रोग रूगे नमस्तंग सनाने नमो मंत्र मंत्र नमो जंत्र जंत्र नमो इष्ट इष्टे नमो तंत्र तंत्र सदा सचदानंद सर्व प्रणासी अनुपे रूपे समस्त निवासी सदा सिद्धा बुद्धा वृद्धकर्ता अदो उर्द अर्दंग अगंग ओग हर्ता परंग परंग परमेश्वरंग प्रोष पालंग सदा सर्वदा सिद्धाता दयालंग अशेदी अभेदी अनामंग अकामंग समस्तोपराजी समस्तत्तामंग तेरा जोर चाचरी छंद। जले है थले है पीते है पेह प्रभु है जुए देस है वैस है भुजंग प्रयाद छंद। अगाधे अबाधे आनंदी सुरभे नमो सर्वाने समस्ति निधाने नमास्तमंग नृनाथे नमास्तमंग परमाते नमास्तमंग अगंजे नमास्तमंग अपंजे नमस्तमंग अगाले नमस्तमंग अपाले नमो सर्वदेशे नमो सर्वेशे नमो राज राजे नमो साजे नमो शाह शाहे नमो माह माहे नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते नमो रोख रोखे नमो सुख सुखे नमो सर्वरोगे नमो सर्वभोगे नमो सर्वजीतंग नमो सर्वपीतंग नमो सर्वज्ञानंग नमो परम तानंग नमो सर्वमंत्रंग नमो सर्वजंत्रंग नमो सर्वदृशंग नमो सर्वकृसंग नमो सर्वरंगे दरभंगी अनंगे।
നമോ ജീവ ജീവ നമോ ബീജ ബീജ അഖിജയ ജയ സമസ്തം പ്രസിദ്ധ കൃപാലം സ്വരൂപേക്കു കർമ്മ പ്രണാസി സദാ സർവദാ സിദ്ധംഗ നിവാസി ചർപട ശാന്ത ത്വാപ്രസാദ് അമൃത കർമ്മേ അമൃത ധർമ്മേ അഖാൽ ജോഗയാ ചാൽ ഭോഗയാ ചാൽ രാജയാട്ടാൽ സാജയ അഖാൽ തർമ്മ അല്ലാ കർമ്മ സർവംഗ ദാത സർവംഗ ഗ്യാത സർവംഗ പാനേ സർവംഗ മാനേ സർവംഗ പ്രാണം സർവംഗ തരാണം സർവം പുക്ത സർവംഗ ജ്യോത സർവംഗ ദേവം സർവം പേവം സർവം കാലേ സർവംഗ പാലേ റുവാൽ ശാന്ത ത്വാപ്രസാദ് ൂർത്തേവാദുദാഹർ സർപ്പാലകർപ്പാലകർപ്പോപനകാലൂപരംഗ്രേഖ ആദ്പുർഖുദാർമൂർത്തജോൻ ആദാസേഖ സോർണേഹ ജാഗരൂപരേഖനാഗ ജതർ തത്തർ ദിശാ ഹോയ ഫലോ അനുരാഗ നാം കാം ബിഹീൻ പേഖ താമൂന ജായ സർവാൻ സർവത്ര മാംസ്തായ മാനത്തായ ഏക മൂർത്ത അനേക ദർശന